त्यका को पव कय पछे चेता आ अम छेवे पिचोते पमयं यकय हे के नम्या तालावा ये ये ये हे ये ये हे ये हे ये हे ये को ने नम नवत क्या ओवे ओवा कै कौन मो कै कै चाओ ये।

एका स्वाम एका नाम एका महिमा काया राम तवाते ओ वेहितम ये महावास्ताचित येस्यो ने।